0: चालीस चार तिरानब्बे पांच सौ अस्सी र अंठानब्बे पांच पचास छब्बीस चार सौ चालीस
1: इट्स फोर ओ क्लॉक अहिले चार बजेको छ।